मुगच्छा ऐको प्यानो कुंगनीनाद कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुंगनीनाद कार्यक्रमात अतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवे आईचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

या गीता सवे आईचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता. देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

मुखले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जीनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करू। इदळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।